कर रहे हैं, ये जरूर बताया करें, ठीक है? ये जरूरी बात है जो कि आप बताते नहीं, वो अलग बात है. तो बताया करें भाई, अच्छी बात है. और इससे क्या होता है ना, हमें पता चलता है एक दूसरे से, हम जो है ना वो असा बाखबर रहंदा आयो, समझो था. तो बिल्कुल तमाम बुधाईंदा रहो मुखे त केड़ा कड़ो प्रोडक्ट आए जेको तमा इस्तेमाल कयो आए, अई केड़ो प्रोडक्ट आए जेको तमा जे एरिया में अन्यतें कोन मिली रहयो आए. तो अक्सर या गाल भी थोड़ी कंफ्यूज करे विजंदी आए त तमा जे एरिया में प्रोडक्ट मिलन कोन पया. तो जदी मिलंदा तदी तमा के वठण में भी आसानी थी वेंदी. सो तव्हां काइंडली ईअं कंदा कयो, पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते हलिया वञो, उन्हनि खां मालूमात वठो त किथे किथे अवेलेबल आहिनि ऐं किथे किथे अञा ताईं जेको आहे सो अवेलेबल कोन थिया आहिनि. ऐं अगरि मिलनि पिया त उहा तव्हांखे ख़बर आहे त तव्हां वेंदा वञी वठी ईंदा, अगरि नथा मिलनि त उन जो इहो हल आहे त तव्हां पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते वञी उतां पुछा करण खां फौरन भाउ जेको आहे सो तव्हां अवेलेबल बि कराए सघो था. ऐं हाणे जेको आहे असां प्रोग्राम जे 2 घंटे में अची विया आहियूं. त बिल्कुल बाबा तव्हांखे ॿुधाईंदासीं डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जे बारे में बि. ऐं डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट अगरि तव्हां इस्तेमाल करणु चाहियो पिया त डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जी सभ खां बहितरीन ॻाल्हि इहा आहे त इहे ख़ासि करे जेको आहे न उन्हनि माण्हुनि जे लाइ तयारु कयो वियो आहे जिन माण्हुनि जी स्किन काफ़ी ज्यादा सेंसिटिव हूंदी आहे. ऐं सेंसिटिव स्किन हुजण जे वजह सां ईअं थींदो आहे त तव्हां प्रोडक्ट इस्तेमाल न करे सघंदा आहियो. ऐं तव्हांखे थोरो ख़ौफ़ हूंदो आहे, भउ हूंदो आहे त बाबा असां अगरि हीउ प्रोडक्ट लॻाईंदासीं त किथे असांजी स्किन न ख़राब थी वञे. अगरि तव्हां बि ईअं सोचो पिया त तव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में ॿुधायो वेंदो, जीअं तव्हांजी जेका इहा थोरी आहे न त बाबा असां लॻाईंदासीं त स्किन ख़राब थी वेंदी, उहा चीज़ जेका उहा क्लियर थी वेंदी. सो डी स्किन ब्यूटी क्रीम जी अगरि तव्हांखे ॻाल्हि कई वञे त डी स्किन ब्यूटी क्रीम अगरि तव्हां इस्तेमाल कंदा त एतिरो ज़बरदस्त क्वालिटी जो प्रोडक्ट आहे जेको मेडिकेटेड फार्मूलो आहे जेके डॉक्टर्स जे हिसाब सां तयारु कयो वियो आहे, डॉक्टर्स जी निगाहुनि जे साम्हूं हिन खे तयारु कयो वियो आहे. ऐं मेडिकेटेड फार्मूलो आहे सो हिन जे अंदरि उहे सभु चीज़ूं एड आहिनि जेके तव्हांजी हिकड़ी सेंसिटिव स्किन खे सही करण जे लाइ ऐं सेंसिटिव स्किन खे फ़ाइदो ॾियण जे लाइ एड कयूं वयूं आहिनि. उन खां अलावा अगरि तव्हां इहो सोचो पिया त डी स्किन ब्यूटी क्रीम सिर्फ़ु सेंसिटिव स्किन वारनि माण्हुनि जे लाइ आहे त न बाबा ईअं बि नाहे. ऐं जॾहिं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमाल कंदा त ही हर स्किन जेको माण्हू आहे न लॻाए सघे थो. डी स्किन ब्यूटी क्रीम जेका स्पेशली तयारु थियल आहे जंहिंजे अंदरि माइक्रोबीड्स फार्मुलेशन आहे, वाइटमिन ए बीड्स आहे, अल्फारबुटीना, कॉजिक एसिड आहे, ग्लूटाथायोन आहे, इहे सभु चीज़ूं आहिनि जेके तव्हां जी स्किन जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि. ऐं तव्हां जॾहिं इस्तेमाल कंदा त तव्हांखे सफ़ा घणो फ़ाइदो पहुचंदो. सो डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां लॻाए ॾिसो, मेडिकेटेड फार्मूलो आहे, सिर्फ़ु 2 रातूं अगरि इस्तेमाल कंदा त तव्हांखे सफ़ा VIP रिज़ल्ट मिलंदो. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जी सभ खां बहितरीन ॻाल्हि इहा बि आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम जॾहिं तव्हां इस्तेमाल कंदा त तव्हांखे अहसासु थींदो त वाक़ई तव्हां केॾा सुठा प्रोडक्ट लॻायो पिया, सफ़ा प्रीमियम क्वालिटी जा प्रोडक्ट आहिनि. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन जो फेस वॉश बि मिली रहियो आहे. सो ही ॿई चीज़ूं तव्हां गॾु इस्तेमाल कंदा न मिलंदा त तव्हां पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते हलिया वञो ऐं उतां तव्हां मालूमात वठो, अवेलेबल आहे त ठीकु बढ़िया, न आहे अवेलेबल त पोइ तव्हां पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते वञी अवेलेबल कराए सघो था. सो तव्हांखे बस नंबर से राबतो करणो हूंदो आहे, बस सिर्फ़ एतिरो कमाए जेको तव्हां कंदा उन खां पोइ बाक़ी जेको कमाऊ सॼो हू वीचारा कंदा, समझो था. सो तव्हांखे डायल करणो आहे 0332738439 या वरी ॿियो नंबर आहे 0312502599.